कॾहिं शायद बबर जो हीउ वारो गानो मतिलबु जेको आहे न काफ़ी टाइम खां मूंखे इलाही सुठो लॻंदो आहे. अलाए छो सुठो लॻंदो आहे त मतिलबु हीउ गानो ॿुधी करे मूंखे अहसास थींदो आहे त जेके असांजी ज़िंदगी में प्यारा माण्हू हूंदा आहिनि. हा, जंहिंखे सभ खां वधीक असां प्यार कयो हूंदो आहे, रिस्पेक्ट ॾिनी हूंदी आहे, जंहिंजो एहतराम कयो हूंदो आहे, ऐं जॾहिं उहे माण्हू असांखे तकलीफ़ूं ॾींदा आहिनि त पोइ वाक़ई ॾुख थींदो आहे. ईअं न कंदा कयो. कुझु चीज़ूं असांजे हथ में हूंदियूं आहिनि, अगरि असां कोशिश कयूं त करे सघूं था. तव्हां बि कोशिशि कंदा कयो, जेके प्यारा माण्हू, जेके दिलि वारा माण्हू तव्हांजा आहिनि, तव्हांजे क़रीब आहिनि, उन्हनि खे कोशिश कयो त तकलीफ़ न ॾियो. छो त अॼुकल्ह जेको दौरु हले पियो, ज़मानो हले पियो, ॾाढो ॾुखियो आहे. कोशिश कयो तव्हां थोरो उन में हिसो घटि विझो पंहिंजो. ख़ुशि रहो ऐं माण्हुनि खे ख़ुशि रखण जी कोशिशि कयो. अली मुर्तज़ा हमारे साथ मौजूद हैं. कहते हैं सलाम, गुड आफ्टरनून. वालेकुम अस्सलाम, गुड आफ्टरनून.